You are listening to Radio 4EB 98.1 FM. Following program is in Marathi language. नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी. नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आजचा आपला होस्ट. आपले मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. आज आपण दादा कोंडके यांची काही सुप्रसिद्ध गीते ऐकणार आहोत. दादा कोंडके यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु तरी थोडीशी माहिती या कार्यक्रमामध्ये देणं गरजेचं आहे, कारण दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी मुख्यतः आपल्या अभिनयाची सुरुवात जी केली होती ना, ती नाटकामधून केली होती, विच्छा माझी पुरी करा. या नाटकामुळे त्यांना एक विनोदी अभिनेता म्हणून अतिशय चांगली अशी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ते चित्रपटाकडे वळले आणि सोंगाड्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता की ज्यामुळे ते घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटच किंवा त्याची मालिकाच आपल्याला दिली, जसं की पांडू हवालदार, राम राम गंगा राम, आंधळा मारतो डोळा, बोट लावीन तिथं गुदगुल्या, असेच काही एक उदाहरणं. दादा कोंडके हे प्रामुख्याने त्यांच्या विनोदी संवादफेकीसाठी होते, परंतु मुख्य म्हणजे द्विअर्थी संवादासाठीच ते जास्त प्रसिद्ध होते. आणि चित्रपट मुख्यतः ग्रामीण भागाचे असल्यामुळे जनसामान्यांच्या भाषेला, की सर्वसामान्यांची जी भाषा आहे आणि इवन विनोदी शैली सुद्धा जी आहे, ते त्याला त्याच्या चित्रपटात प्राधान्य होतं. आणि अगदी चित्रपटाचे जे त्यांची नावं आहेत आणि त्यातील विनोदी शैली आहे, हे सर्व काही अशा विनोदी पद्धतीनं त्यांनी त्यांच्या चित्रपटात अगदी नावापासूनच हे सगळं मांडलेलं असायचं. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर सातत्याने 6 चित्रपट सुपरहिट ठरले होते एका मागून एक, आणि त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांना लोकप्रिय राजा असंही म्हटलं जायचं. दादा कोंडके हे केवळ अभिनेताच नव्हते, तर ते एक लोकनेतेही होते. आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील समस्याही मांडल्या होत्या, आणि सोबतच मनोरंजक पद्धतीनं ते मांडल्यामुळे ते लोकांना थोडंसं भेडायचं आणि विचारही करायला प्रवृत्त करायचं. दादा कोंडके यांचं निधन 14 मार्च 1998 साली झालं, परंतु आजही त्यांचे चित्रपट आणि विशेषतः त्यांच्या चित्रपटांमधली जी गाणी आहेत ती आपल्यासोबत आज आहेतच. आज आपण रिमिक्सचा जमाना आहे, बरीचशी त्यांची गाणीसुद्धा DJ किंवा रिमिक्सच्या माध्यमातून ऐकत असतो आपण, परंतु जी मूळ गाणी आहेत आणि शक्यतो बरीचशी गाणी त्यांची महेंद्र कपूर यांनी गायलेली आहेत, आणि ती जी मूळ गाणी आहेत जरी ऐकली तरी ती सुद्धा तेवढीच बहारदार वाटतात. आणि त्यामुळे कधीही तुम्ही ऐका, तुम्हाला कंटाळा येणार नाही अशी ती गाणी आहेत. त्यांची त्रास त्यांचीच आपण काही लोकप्रिय अशी गाणी आपण ऐकणार आहोत, तर अपेक्षा आहे की तुम्हाला ही गाणी आवडतील आणि आपला अभिप्रायसुद्धा आम्हाला कळवा. धन्यवाद.

गणसंगती आल्या गवळणी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुलखाला डंका वाजू दे फडाचा काढूनी।

ढीला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला गो फैशन मराठी सो

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे

0: नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे. अशी आशा आहे की आपल्याला आजचा हा कार्यक्रम आवडला असेल. दादा कोंडके यांची काही सदाबहार गीते ऐकताना वेगळीच मजा येते, तर अपेक्षा आहे की आपल्यालाही गाणी ऐकताना भरपूर हसू फुटलं असेल आणि हा कार्यक्रम सुद्धा आवडला असेल. तर ऐकत रहा मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता. पुन्हा भेटू पुढील गुरुवारी रात्री 9 वाजता. शुभरात्री, धन्यवाद.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता. ऐकत रहा मराठी आकाशवाणी.